0: भाषा चाहे अनेक है, हिंद देश के निवासी सभी जन एक है। रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है।
1: ഒരു ലളിതഗാനം കേട്ടാലോ? പാടുന്നത് ടി ആർ സുധീഷ്.
0: നീലരാവിൻ ജാ